0: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं. वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2

0: 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटर पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7 धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: और मौसमी सब्जियां जैसे कि लौकी, तोरई, परवल, करेला जैसी सब्जियों को भी प्राथमिकता दीजिए. मसालों की बात करें तो भोजन में हल्दी, अदरक, जीरा, धनिया ये ऐसे मसाले हैं जिनमें एंटी माइक्रोबियल गुण होते हैं जो संक्रमण को दूर करते हैं. और हाँ, उबला हुआ पानी, हमेशा उबला हुआ या फिल्टर वाला पानी ही पीजिए. ऐसे मौसम में खासकर पीने के पानी का ध्यान दें. अब सवाल ये उठता है कि हमें क्या खाने से बचना है. तो जैसे कि मम्मी कहती हैं, बाहर का खाना नहीं खाना, स्ट्रीट फूड, समोसे, चाट पकौड़ी वगैरह या पहले से ही कटे हुए फल, इन्हें खाने से बचना चाहिए क्योंकि इनमें बैक्टीरिया पनपने का खतरा ज़्यादा होता है. हरी पत्तेदार सब्जियां अवॉइड कीजिए. पालक हो गई, पत्ता गोभी, मेथी जैसे हरी पत्तेदार जो सब्जियां हैं इनको भी खाने से बचिए क्योंकि इनमें भी नमी की वजह से कीड़े और फंगस जल्दी हो जाते हैं पैदा. और हाँ, कच्चा सलाद खाने की बजाय कोशिश कीजिए कि आप सब्जियों को भाप में पकाकर यानी कि स्टीम करके उन्हें खाएंगे तो ये ज़्यादा सेफ रहेगा आपके लिए. तो भाई, मानसून के दौरान, बदलते मौसम के दौरान और बरसात के टाइम पे अगर हमने अपने खान पीन का ध्यान नहीं रखा तो मामला गड़बड़ हो सकता है और हम बीमार हो सकते हैं. लेकिन आपको तो मैंने बता दिया क्या करना है, इसलिए आपने अब मिस्टेक नहीं करनी है. आइए सुनते हैं एक और बहुत ही प्यारा सा गाना.

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा। आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ।

शुभ सकाळ श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आणि मी तुमच्याबरोबर असणार आहे दुपारी 1 वाजेपर्यंत. तर तोपर्यंत आपण काय काय गप्पा मारणार आहोत त्याची मी रूपरेषा तुम्हाला सांगते. सकाळी आत्ता 10 ते 11 आपण मनस्पर्शी या कार्यक्रमात बोलणार आहोत. श्रोते कसे असावे, ऐकणं ही एक कला कशी आहे याबद्दल आपण

खरं आहे ना श्रोतो, तुम्हाला सुद्धा असं कितीतरी वेळा होत असेल की मला किती सांगायचं आहे, काहीतरी कुठेतरी घडत असतं, घरी काहीतरी घडतं ते मैत्रिणींना मित्रांना सांगायचं असतं, ऑफिसमध्ये काहीतरी घडतं ते घरी सांगायचं असतं, ऑफिसहून घर, घरून ऑफिस करण्याच्या प्रवासात जे काही घडतं तेही कितीतरी जणांना सांगायचं असतं. काही गोष्टी खूप छान असतात, काही गोष्टी अशा मनाला लागलेल्या असतात, पण आपण सगळं सगळ्यांना नाही सांगत हेही हाही तुम्हाला अनुभव असेल नाही का? पण असं का होतं? म्हणजे ओळखीची तर घरातली म्हणू नका, मित्रमैत्रिणी म्हणू नका, सहकर्मचारी म्हणू नका, किती माणसं आपल्या ओळखीची असतात, पण सगळं सगळ्यांना आपण नाही सांगत ना. एक म्हणजे असं असतं की सगळं सगळ्यांना काय सांगायचं, हा विचारही बरोबरच आहे, पण तरीही मन मोकळं करण्यासाठी म्हणून आपल्याला एक चांगला श्रोता हवा असतो. तो शोधत असतो आपण, दरवेळेला आपल्याला मिळतोच असं नाही. मात्र

0: आहे ना तुमचा पण असा अनुभव बऱ्याच वेळा आलेला? माझाही आहे बघा. पण काय होतं माहिती आहे का, आपण असं कधी कधी ठरवतो की नाही असं कसं कोणाशीच काही बोलायचं नाही, बोलूया अमुक एका माणसाशी आपल्याला बोलायचं आहे म्हणजे आहे असं आपण ठरवून बोलतो. एखाद्या माणसाशी आपल्याला ज्या माणसाशी बोलायचं असतं अगदी त्याच माणसाशी आपण बोलतो. पण कधी कधी काय होतं, तो माणूस नुसतं ऐकून घेतो, म्हणजे आपला मान राखायला, आपलं जे काही नातं असतं त्याचं काय म्हणतात ते एक कर्तव्य म्हणून सुद्धा कधी कधी तो माणूस ऐकून घेतो आपलं बोलणं. पण तरीही आपल्याला असं वाटतं की मी बोलली आहे पण त्याच्यापर्यंत पोहोचलं आहे का मला खरंच जे काही म्हणायचं आहे ते, म्हणजे माझ्या भावना, मला जो खरा खरा अर्थ त्या म्हणण्याचा जो काही आहे तो त्या माणसापर्यंत पोहोचला आहे. शंका येते बघा, आणि आपल्याला मग वाटतं की अरे अरे आपले काय गैरसमज होत आहेत एकमेकांबरोबर.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: कितीतरी जणांचा असा अनुभव असतो की आपण सांगतो पण समोरच्या माणसाला लक्षात येत नाही आपल्याला काय म्हणायचं आहे. पण एक मात्र महत्त्वाचं की आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या समोरच्या माणसाला सांगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण ऐकावं कसं ही एक कला आहे. म्हणजे जर एखादा माणूस आपल्याला काही सांगत असेल तर आपण तितक्याच मनापासून ते ऐकलं तर बोलणाऱ्यालाही समाधान मिळतं. तर एक श्रोता चांगला असतो म्हणजे काय, म्हणजे अर्थातच तुम्ही सगळे आकाशवाणीचे श्रोते उत्तम श्रोते आहातच, पण तरीही जे म्हणजे मी असं वैयक्तिक आपलं जे संवाद असतो त्याबद्दल मी बोलते हां. म्हणजे बघा, एखादा माणूस उत्तम श्रोता असतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं ते एक म्हणजे तो शांतपणे ऐकून घेतो. ते ऐकताना त्याच्याबद्दल काही शंका आली, काही गोष्टी त्यांना नाही कळल्या तर प्रश्न विचारतात. म्हणजे आपल्याला असं कळतं की हो बाबा, हा माणूस खरोखरच आपल्या बोलण्यात रस घेऊन ऐकतोय. म्हणजे प्रश्न विचारणं हे एक लक्षण आहे ना, की हो लक्ष आहे त्या माणसाचं, माणूस लक्ष देऊन ऐकतोय हे आपल्याला कळतं. आणि त्यानंतर तो माणूस ते सगळं ऐकून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर त्या गोष्टीबद्दल कुठलंही मत तयार करत नाही. माझ्या मते तोच एक चांगला श्रोता असतो जो सगळं ऐकून घेतल्यानंतर सुद्धा त्या माणसाला म्हणत नाही की हो बाबा हे तुझं चुकीचं आहे किंवा बरोबर आहे. म्हणजे मतं प्रत्येकाची असतात, पण श्रोता म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याच्या समोर बसता तेव्हा तुम्ही असं करू नये असं मला तरी वाटतं.
1: वान है तू शान, तू ही देश का अभिमान है. अब आप भी बढ़ाएं देश का सम्मान. शॉर्ट सर्विस कमीशन अफसर बनकर भारतीय नौसेना की एग्जीक्यूटिव एजुकेशन और टेक्निकल ब्रांच ज्वाइन करने के लिए अविवाहित पुरुष और महिला उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं. आवेदन की अंतिम तिथि है 27 जुलाई 2026. अधिक जानकारी के लिए विजिट करें www.joinindiannavy.gov.in. Join Indian Navy.
2: नमस्कार, मी इला भाटे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
0: तर श्रोते हो, आपण बोलत होतो एक उत्तम श्रोता कसा असतो याबद्दल. तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की एक श्रोता कसा असतो, तो प्रश्न विचारतो, तो असं जज करत नाही. एका शब्दात सांगायचं तर की हां, ह्या माणसाचं असं असं म्हणणं आहे आत्ता या गोष्टीबद्दल, म्हणजे याचं मत असंच असेल, असं कुठलीही रिॲक्शन तो माणूस देत नाही. पण हे खूप कठीण आहे ना, कारण प्रत्येकाची स्वतःची मतं असतात, तुमची आहेत, माझी आहेत, प्रत्येकाची असतात. पण ऐकून घेऊन मत व्यक्त न करणं किती कठीण आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं ही एक कला आहे. ती आपल्याला प्रयत्नपूर्वक साधू शकते, पण ती जन्मतःच आपल्याकडे असेल असं मात्र नाही.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. आणि आपण बोलत आहोत श्रोता कसा असावा आणि कसं ऐकावं याबद्दल. तर मी मगाशी म्हटलं तसं की एक श्रोता चांगला असणं किंवा होणं कठीण आहे, अशक्य नाही अर्थातच. पण तुम्ही म्हणालात आहे का, कशाला गरज काय एवढं चांगला श्रोता वगैरे होऊन काय म्हणजे साधायचं आहे काय. तर खरं सांगायचं तर असे तुम्हाला मोजता येण्यासारखे फार कमी गोष्टी तुम्हाला एक चांगला श्रोता झाल्यामुळे मिळतील. पण तुमचं आयुष्य खूप समृद्ध होऊ शकतं जर तुम्ही एक चांगला श्रोता असाल. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमचं जे दोन माणसांमधले आपले संबंध असतात ते सुधारतात, ते टिकून राहतात. आपण गैरसमज कमी करतो समोरच्याबद्दल, त्यामुळे साहजिकच नातं टिकतं, नातं सुधारतं. त्याखेरीज हे झालं वैयक्तिक संबंधांबद्दल. पण वैयक्तिक संबंध म्हणजे घरचे जे आपले असतात किंवा ओळखीचे मित्रमैत्रिणी ह्यांबद्दल मी बोलते. पण हे जे कौशल्य आहे ना असं ऐकण्याचं, ते तुम्हाला कुठेही म्हणजे खरोखर कुठेही उपयोगी पडू शकतं. म्हणजे बघा, तुम्ही समजा काही काम करताय, म्हणजे उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण काही ना काही करतोच. तर तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुमच्या हाताखाली एक दोन माणसं असतील, तुम्ही टीम लीडर असाल आणि तुम्हाला जर तुमच्या टीम मेंबर्सना समजून घेता आलं तर तुमची टीम, तुमचा जो समूह आहे तो किती चांगल्या प्रकारे काम करू शकेल. मग त्यात एकदा तुम्ही काम चांगलं केलं की त्यातनं मिळणारे फायदे अर्थातच तुम्हाला मिळणार आहेत ना. मग तुम्ही ते तुमच्या खाली काम करणाऱ्या मंडळींबरोबर संवाद चांगला ठेवा किंवा तुमच्या बॉसेसबरोबर. तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल, तुम्ही उत्तम श्रोता असाल तर तुम्हाला कुठेही फायदाच होऊ शकतो बघा. किंवा आता तुम्हाला कसं सांगू, काम करून घेताना किंवा तुम्ही समजा तुमच्याकडे टीम नाही आहे, तुम्ही एकटेच सगळी सेवा पुरवताय, पण तुमचे क्लायंट्स असतात, तुमची गिराईक असतात, तुमचं दुकान असेल तुमची गिराईक असतात, ती काही दररोज येणारी असतात, काही कस्टमायझेशन्स मागणारी असतात. तर ते नीट ऐकून तुम्ही जर नीट तुम्हाला सेवा पुरवलीत तर पुन्हा तुम्हाला अधिक व्यवसाय मिळू शकतो, तुम्हाला त्यातनं फायदाच होऊ शकतो. आता हे मी आपण बोलतो आहोत तर एक चांगला बॉस किंवा चांगला टीम लीडर, चांगला नेता कसा असावा याचं आपल्याकडे उदाहरण आहेच की शिवाजी महाराजांसारखा नेता खरं म्हणजे होणं नाही. मग आता हे संवाद कौशल्य किंवा ऐकून घेणं, लक्ष असणं ह्या सगळ्याबद्दल बोलताना प्रकर्षाने त्यांच्या एका गोष्टीची आठवण येते, ती म्हणजे हिरकणीची. हिरकणीची जी गोष्ट आहे की ती गडावरनं उतरली आणि मग तो हिरकणी बुरुज म्हणून तो त्यांनी प्रसिद्ध केला. तर महाराजांचं लक्ष असायचं त्यांच्या प्रजेकडे, त्यांचे कान, त्यांचं डोळे, खूप गोष्टी ते सावध असायचे आणि ते त्या गोष्टीवर पुढे ॲक्शन घ्यायचे की हो बाबा किती अशी अशी उतरली, पण तिच्या स्मरणार्थ, तिच्या या गोष्टी, तिच्या साहसासाठी आपण त्या बुरुजाला ते नाव देऊया. तर अशाच या हिरकणीवरचं एक गाणं ऐकूया आणि महाराजांवरचंही एक गाणं ऐकूया आता.

श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम गोल्ड सेवा आणि आपण बोलत होतो एक उत्तम श्रोता कसा असावा आणि श्रोता असण्याचे काय फायदे आहेत आणि त्याबद्दल आपण बोलत असताना शिवाजी महाराजांबद्दल बोललो आणि अर्थातच अनेक फायदे आहेत. तर मला अजून एक गोष्ट आठवली की तुम्ही जर चांगला श्रोता असाल तर तुम्हाला इतक्या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन नवीन गोष्टी माहिती होतात, ज्ञानाचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. म्हणजे बघा, समजा एका गोष्टीकडे तुम्ही एका विशिष्ट नजरेने बघितलं आणि तुम्हाला दुसऱ्या माणसाकडनं काहीतरी वेगळा त्याचा व्ह्यू ऐकायला मिळाला, तुमचा दृष्टिकोन बदलतो. बघा, अशा तुम्हाला नवीन नवीन नवीन अशा किती गोष्टी ऐकायला, बघायला आणि माहीत करून घ्यायला मिळतील जर तुम्ही चांगले श्रोते असाल तर.

श्रोत्या आपण बोलत आहोत श्रोता कसा असावा आणि श्रवण कला याबद्दल आपण बोलत आहोत आणि मी मगाशी म्हटलं तसं त्याचे अनेक फायदे आहेत. तसं मला अजून एक गोष्ट आठवली की तुम्ही जर उत्तम श्रोता असाल तर तुम्हाला मी म्हटलं तसं की ज्ञानाचे मार्ग मोकळे होतातच वेगळे होतात पण तुमचा पुन्हा फोकस जर वेगळा असेल तर तुम्हाला आणखीन आणखीन गोष्टी ऐकायला बघायला आणि लक्षात येतात माहिती होतात. म्हणजे काय आता बघा आपण गाण्याचंच उदाहरण घेऊया. ज्या माणसाला गाण्यात म्हणजे गाण्यात वेगवेगळ्या दृष्टीने इंटरेस्ट असतो ना प्रत्येकाचा, म्हणजे एक गाणं चार लोकांनी ऐकलं तर ते चार वेगळ्या पद्धतीने ऐकतील. कुणी शब्दांकडे लक्ष देईल, कुणी म्हणेल की अरे ह्याच्यात अमुक एक वाद्य वापरलं आहे का, हे हे हे एवढी सगळी वाद्य वापरली आहेत. कुणी म्हणाल अरे हा सूर असा लागला आहे त्यांचा, हा राग आहे का. आणि कुणी म्हणाल की अरे नुसता मूड छान होतोय, मजा आली आहे गाणं ऐकून. तर एकच गाणं असलं तरी त्याच्याकडे बघण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगळी होती. आता ही चार माणसं जर एकाच गाण्याबद्दल बोलायला बसली तर प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येकाची माहिती किती समृद्ध होईल विचार करा. आपल्याकडे सुद्धा असेच छान छान श्रोते आहेत आणि त्यांनी इथे फोन करून आम्हाला मला कळवलेलं आहे की त्यांना हा कार्यक्रम आवडलेला आहे आणि त्यांनीही मला चार गोष्टी सांगितल्या की श्रोता कसा असावा. तर पॉझिटिव्ह फीडबॅक देणारा असावा किंवा थोडक्यात पण खूप काही सांगता आलं पाहिजे, तर असे प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजेत असा श्रोता असावा. तर आपले काही श्रोते आहेत, त्यांच्यापैकी आहेत एक मितेश बोरले, ईश्वरदास शेट्टी, हरिश्चंद्र पाटील, ज्ञानेश्वर जठार आणि शुभांगी कारेकर यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर असंच छान छान ऐकूया, अधिकाधिक माहिती मिळवत जाऊया आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असाच कायम पडत राहू.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा। कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ। मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की आपण युवा तरंग या कार्यक्रमात आपल्या वेगवेगळ्या पाहुण्यांशी संवाद साधत असतो आणि आज आपले पाहुणे आहेत दिलीप, पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे। म्हणून आपण अनेकदा बरीच पुस्तकं वाचतो आणि आपण रेकमेंड पण करतो, आपण भेट देतो पुस्तकं, आपण पुस्तकांच्या बाबतीत खूप काही करतो, फक्त ती पुस्तकं कशी तयार होतात, कुठून येतात, कसं त्यांचं वितरण होतं आपल्याला काही कल्पना नसते। या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधूया दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे यांच्याशी। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: तुमचं आमच्या युवा तरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
2: धन्यवाद धन्यवाद आकाशवाणीचे, मनापासून धन्यवाद की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं।
1: तर तुमच्या सुरुवातीलाच एक आम्हाला सगळ्यांनाच फार उत्सुकता आहे की आम्ही जे वाचतो पुस्तकं ती कुठून कशी आणि म्हणजे कशी बाजारात येतात, ती त्यांची प्रोसेस काय असते त्या पूर्ण गोष्टीच्या मागची, तर त्याबद्दल तुम्ही मला काही सांगू शकाल का?
2: पुस्तक ही जेव्हा एखादं पुस्तक तयार होऊन बाजारात येतं किंवा विक्रेत्यांकडे येतं, ते येण्यापूर्वी त्याच्या मागे एक बऱ्यापैकी मोठी प्रोसेस असते। म्हणजे लेखक आणि पुस्तक लिहिलं तेव्हापासून वाचकाच्या हातात ते जाईपर्यंत त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रकाशक हा जबाबदार असतो। बऱ्याचदा असं होतं की अनेकांना नक्की कल्पना नसते की प्रकाशक म्हणजे काय, प्रकाशक नक्की काय करतो। म्हणजे विनोदार्थी सांगायचं झालं तर एकदा मला एकानी विचारलं होतं की तुम्ही प्रकाशक म्हणजे तुमचं दिव्याचं दुकान आहे का वगैरे, म्हणजे या लेवलपर्यंत अज्ञान असतं। प्रकाशकाची अनेक कामं असतात। पुस्तक एखादं स्क्रिप्ट जेव्हा लेखक घेऊन येतो तेव्हा बऱ्याच वेळेला प्रकाशक सुद्धा एका लेखकाला अप्रोच होऊ शकतो की मला तुमचं पुस्तक काढायचं आहे। ते स्क्रिप्ट हातात मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्याच्यावर संपादकीय संस्कार होतात। म्हणजे दिलीपराज प्रकाशन ही जी आमची प्रकाशन संस्था आहे त्याची तरी प्रोसेस हीच आहे की कुठलंही स्क्रिप्ट जेव्हा आमच्या प्रकाशन संस्थेमध्ये येतं त्यावर एक संपादक समिती असते की जी त्यावर काम करते, त्याचं पूर्ण वाचन

0: त्यावर अभिप्राय देते की हे पुस्तक साहित्यिक दृष्ट्या वाङ्मयीन दृष्ट्या योग्य आहे का, यात काही बदल करायची गरज आहे का नाही, म्हणजे बेसिकली पुस्तकाचं एडिटिंग होतं. त्यानंतर निर्णय घेतला जातो की हे पुस्तक प्रकाशित करायचं का नाही करायचं, कशा पद्धतीने करायचं, यात काही बदल आवश्यक आहेत की नाही. त्यानंतर पुस्तकाचं लेआउट आणि पुस्तकाचं प्रूफ रिडिंग हा टप्पा येतो. प्रूफ रिडिंग म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका फक्त एवढं नसून की त्याच्यामध्ये एखादं वाक्य वेगळ्या पद्धतीने लिहिलं तर जास्ती चांगलं दिसेल का किंवा काय बदलता येईल. जरी मुख्य उद्देश हा शुद्ध लेखन असला तरी हे काम मॅन्युअली होतं. मराठीमध्ये अजूनही इंग्लिश सारखे ऑटोमेटेड ग्रामर करेक्टेड सॉफ्टवेअर एवढी आलेली नाही किंवा आपली भाषा समृद्ध आहे त्यामुळे ती अजूनही डिकोड करणं सॉफ्टवेअरला जमलेलं नाही की ऑटोमेटेड मराठीचं प्रूफ रिडिंग व्हावं. या टप्प्यानंतर पुस्तकाचं लेआउट केला जातो, त्याची सजावट केली जाते, स्क्रिप्टच्या अलीकडची पलीकडची पानं, पब्लिशर्स पेज, त्याच वेळेला पॅरलली कव्हर वरती काम सुरू होतं की आर्टिस्ट जे असतात विविध आर्टिस्टचा शोध घेणं की या संहितेसाठी कुठला आर्टिस्ट योग्य आहे त्याच्याकडनं कव्हर करून घेणं, पुस्तकाचा आकार ठरवणं, विविध आकार असतात पुस्तकाचे आणि त्यानंतर पुस्तक छपायला जातं आणि छापून आल्यानंतर मग ते वितरण व्यवस्था त्याची या सगळ्या टप्प्यातनं पुस्तक पुढे जातं आणि मग तेव्हा ते वाचकांच्या हातात पोचतं किंवा बुकसेलर पर्यंत पोचतं.
1: बापरे, खूपच मोठी प्रोसेस आहे. म्हणजे आम्ही जातो दुकानात आणि फक्त पुस्तक विकत घेऊन येतो, पण त्याच्या मागे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याची जराही आम्हाला कल्पना नसते. आणि मला वाटतं हे जर सगळं म्हणजे हेच प्रकाशकाचं काम असेल तर ही खूप खूप मोठी जबाबदारी आहे.
0: जबाबदारी आहे आणि मुख्यतः प्रकाशकाचं काम एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर अनेक गोष्टींना कोऑर्डिनेट करणं, कंट्रोल करणं हे प्रकाशकाचं काम आहे की लेखकाशी समन्वय साधणं, त्याच वेळेला त्याच्याकडे जो पुढे काम करणारे लोक आहेत हे काम करणारे वेगवेगळे लोक असतात की प्रोफेशनल प्रूफ रीडर असतात, प्रोफेशनल प्रिंटर आहेत, प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, प्रोफेशनल डीटीपी ऑपरेटर्स आहेत जे लेआउट करतात, डिझायनिंग करतात. या सगळ्यांमध्ये समन्वय साधणं आणि ते पुस्तक शेवटपर्यंत पोहोचवणं. त्या बऱ्याचदा गैरसमज होतो की प्रकाशक म्हणजे फक्त प्रिंटर आहे किंवा फक्त छापून देणार आहे, तर तसा भाग नाहीये. त्याच्यावरती जे अनेक संस्कार करायला लागतात विविध टप्प्यांमध्ये ते करायचं काम हा प्रकाशक करतो. एका अर्थाने पुस्तक प्रकाशात आणण्याचं काम करतो असं म्हटलं तरी चालेल.
1: खरंय खरंय. तर मगाशी आता तुम्ही ही सगळी प्रोसेस समजावून सांगितली, त्यावेळेला तुम्ही म्हणालात की त्या पुस्तकावर संस्कार होतात आणि तुमची संपादकीय समिती ठरवते की हे पुस्तक छापायचं किंवा नाही, तर तुमचे त्यासाठी काही निकष असतात का की हे गोष्टी जर असतील त्या पुस्तकात तर ते आपण छापायचं किंवा छापायचं नाही?
0: काही निकष असतात, ते वेगवेगळ्या प्रकाशन संस्थेनुसार काही प्रमाणात बदलू शकतात. काही प्रकाशन संस्था या एका पर्टिक्युलर विषयानुरूप पुस्तकं प्रकाशित करतात. काही प्रकाशन संस्था अशा असतात की ज्यांना विषयाचं बंधन नसतं पण अजून काही व्यावसायिक बंधनं वगैरे असू शकतात. आमच्या पुरतं बोलायचं झालं, दिलीपराज प्रकाशनापुरतं, तर दिलीपराज प्रकाशनाला विषयाचं बंधन आम्ही ठेवत नाही, पण त्याचं साहित्याचं निकषावर ते पुस्तक उतरलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वाचनीय हवं. हे पुस्तक साहित्यिक दृष्ट्या वाङ्मयीन दृष्ट्या किती चांगलं आहे हा सर्वात प्रथम निकष त्यामध्ये ठेवलेला असतो. की मग भले तो लेखक खूप मोठा असो, नावाजलेला असो, बेस्ट सेलर असो, पण जर त्या पुस्तकाची गुणवत्ता उत्तम नसेल नाही असं असू शकतं ना. म्हणजे प्रत्येक मोठ्या लेखकाचं प्रत्येक पुस्तकच खूप चांगलं असेल असंही नाही, किंवा लेखक नवोदित असेल आणि गुणवत्ता उत्तम असेल तरीही ते पुस्तक आम्ही प्रकाशनासाठी स्वीकारतो. ही पहिली पायरी झाली की पहिल्यांदा बेसिकली तुमचं स्क्रिप्ट हे उत्तम आहे ना, कारण ते जर उत्तम नसेल तर मग पुढे त्याचा काही उपयोग नाही. आणि त्यानंतरची गोष्ट अर्थात थोडाफार व्यावसायिक विचार करायला लागतो की या विषयाची मागणी सध्या काय आहे, या विषयावरची पुस्तकं सध्या वाचकांमध्ये त्याची मागणी आहे का, ही पुस्तकं विकली जाऊ शकतात का नाही विकली जाऊ शकत, ह्याचाही विचार करायला लागतो. कारण एखादं पुस्तक कदाचित साहित्यिकदृष्ट्या अत्युत्तम

0: असेल, म्हणजे एखादं समीक्षेवरचं पुस्तक असेल किंवा भाषाशास्त्रावरचं पुस्तक असू शकतं, की ते अतिशय उत्तमरित्या लिहिलेलं गेलं आहे, त्यात अशी चूक अशी काही नाहीये. पण ते पुस्तक जर वाचकाला फारशी त्याची इच्छा नसेल वाचायची, तर ते पुस्तक एखादा प्रकाशक रिस्क घेऊन प्रकाशक का करेल?
1: बरोबर,
0: हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
1: पण मग त्यासाठी तुम्हाला त्याला काय म्हणतात ते मार्केट स्टडी ज्याला आपण म्हणतो, तो फारच नित्यनेमाने करायला लागत असेल.
0: अर्थात

0: काम बाहेर न पडता किंवा आजकालच्या भाषेमध्ये वर्क फ्रॉम होम जी सिस्टीम बऱ्याच ठिकाणी आहे, तर ही अशी मुभा प्रकाशक व्यवसायामध्ये अजिबात नाही.
1: अरे बापरे,
0: तुम्हाला सतत बघत राहावं लागतं की कुठल्या प्रकारची पुस्तकं विकली जात आहेत. मला बुकसेलर्सच्या गाठीभेटी घ्याव्या लागतात, ग्रंथालयांमध्ये जावं लागतं, त्यांच्याशी संभाषण करावं लागतं की कुठल्या प्रकारच्या पुस्तकांना मागणी आहे, कुठल्या प्रकारच्या पुस्तकांची मागणी कमी झाली आहे, त्यानुसार तुम्हाला ठरवायला लागतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सध्याच्या काळामध्ये व्यक्तिमत्व विकास, सेल्फ हेल्प, करिअर गायडन्स किंवा आरोग्य या विषयावरच्या पुस्तकांना बरीच मागणी आहे. गेली 2-3 वर्ष आहे आणि आत्ताही चांगल्यापैकी आहे. तर हे जेव्हा तुम्ही पुस्तक काढता तेव्हा तर तुम्हाला कळतच मागणी येते, पण काढायचं की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागतं, स्टडी करायला लागतो.
1: पण मग आता ह्या
0: त्याचबरोबर कुठली प्रकारची पुस्तकं सध्या विकली जात नाहीत हेही लक्षात येत.
1: पण मग असा सगळा तुमच्याकडे अभ्यास तयार तुम्ही ठेवतच असाल नेहमी, पण एखादं स्क्रिप्ट आलं आणि समजा तुम्हाला असं वाटलं की हे मागणी नसलेल्या विषयावरचं पुस्तक आहे, तर तुम्ही म्हणालात की तुम्ही ते नाकारता, पण जर ते एखाद्या मोठ्या लेखकाने लिहिलेलं असेल किंवा अगदी कुठल्याही चांगल्या लेखकाने लिहिलेलं असेल, तर ते नाकारताना असं तुम्हाला दडपण येत नाही का की अरे बापरे आता यांना नाही कसं सांगायचं किंवा असं काही?
0: नाही तेवढं दडपण येत. याचं कारण दोन आहेत. एक म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या विचारसरणीशी क्लिअर असता की मला काय हवं आहे आणि मी काय करण्यामध्ये कम्फर्टेबल आहे, तेव्हा तिथे फारसं दडपण येत नाही. आणि दुसरी गोष्ट लेखकाच्या बाजूनी आहे. असा अनुभव कधी आला नाही. आता दिलीपराज प्रकाशन गेले 55 वर्ष या व्यवसायात आहे. लेखक सुद्धा या गोष्टी अतिशय काय म्हणायचं त्याला, पॉझिटिव्हली किंवा स्पोर्टिंगली घेतात. म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या अगदी साहित्य अकादमी अवॉर्ड विनर लेखकापर्यंत हे मला अनुभव आलेले आहेत की एखाद्या संहितेला नाही म्हणल्यावर सुद्धा लेखक ते मोठ्या मनाने किंवा अतिशय म्हणजे ज्याला म्हणतो विथ ओपन माइंड ते ऍक्सेप्ट करतात किंवा त्याच्यामध्ये बदल सुचवले की आपण करू शकतो पण तुम्ही हे बदल कराल का, की संपादकाचा असा अभिप्राय आलाय की हे असा बदल केलं तर येईल. कोणीही एवढा इगो मोठा नसतो लेखकाचा माझ्या संपर्कात आलेल्या तरी की नाही की माझं संहिता अशीच आहे आणि तुम्हाला मी अजिबात त्यात कणभरी बदल करणार नाही असं फारसं कधी झालेलं नाही. आणि एखाद्यांचं असेल तसं तर अर्थात इतर प्रकाशक आहेत जे नक्कीच पुस्तक त्यांचं प्रकाशित करू शकतात, कारण शेवटी दडपण घेऊन केवळ तुम्हाला जर माहितीये हे पुस्तक विकलं जाणार नाही तर त्यामागे मोठी फायनान्शियल रिस्क घेण्यात एक पॉईंट नाही ना, शेवटी हा व्यवसाय आहे.
1: बरोबर आहे. मला फार बरं वाटलं ऐकून की मोठे मोठे लेखक सुद्धा असं काहीही म्हणजे असं मनात ठेवत नाहीत की अरे यांनी माझं पुस्तक नाकारलं किंवा तत्सम काहीतरी. आपण
0: हा लेखकांचा मोठेपणा आहे,
1: खरंच मोठेपणा आहे. आणि आपण याबद्दल आणखी बोलूया, पण आत्ता आपण एक गाणं ऐकूया, चालेल?
0: नक्की नक्की.

0: श्रोतेहो, आपण बोलत आहोत दिलीपराज प्रकाशनाच्या मधुर बर्वे यांच्याशी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर आपण बोलत होतो की प्रोसेस कशी असते आणि काय. तर तुम्ही म्हणालात आत्ता बोलता बोलता की दिलीपराज प्रकाशनाला आत्ताच 55 वर्ष पूर्ण झाली. तर हा प्रवास कसा होता?
1: हा प्रवास सुरू झाला 3 ऑक्टोबर 1971 मध्ये. माझे आजोबा प्राध्यापक द के बर्वे जे मराठीचे प्राध्यापक होते त्यांनी दिलीपराज प्रकाशनाची स्थापना केली आणि छान छान नाटुकली हे ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका डॉक्टर अश्विनी धोकडे यांनी लिहिलेलं दिलीपराजचं पहिलं पुस्तक. तिथपासनं दिलीपराजची ही सुरुवात झाली. आणि सुरुवातीला दिलीपराज प्रकाशन हे बालवाङ्मयाची पुस्तकं किंवा लहान मुलांची पुस्तकं आम्ही जास्ती प्रकाशित करायचो. आणि हळूहळू साधारण 1978 सुमारास मग कथा कादंबऱ्या म्हणजे ज्याला आपण प्रौढ वाङ्मय म्हणतो की मोठ्यांसाठीचं साहित्य, समीक्षा असेल, कविता संग्रह, प्रवास वर्णन, आत्मचरित्र वगैरे अशा प्रकारची पुस्तकं प्रकाशित करायला सुरुवात केली. आणि गेल्या 55 वर्षामध्ये आज दिलीपराजची आता 3057 पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत.
0: खूप मोठा आकडा आहे. खूप खूप मोठा आकडा
1: आहे. यामध्ये विषय तर सर्वच प्रकारचे आहेत, म्हणजे कथा, कादंबऱ्या, अनुवादित पुस्तकं, समीक्षा, बालकुमार पुस्तकं, ऐतिहासिक, माहितीपर, त्याचबरोबर अनेक मोठ्या आणि मान्यवर लेखकांची पुस्तकं दिलीपराजनी प्रकाशित केली. जसे गवा बेहरे असतील, वि ग कानेटकर, दमा मिराजदार, सुहास शिरवळकर, श्रीपाल सबनीस, आजच्या काळातले मोठे लेखक जसे अभिजित जोग, अभिराम भडकमकर, राजीव तांबे, आणि त्याचबरोबर अनेक नवोदित लेखकांचीही पुस्तकं दिलीपराजनी प्रकाशित केली. आणि अनेक मोठ्या लेखकांची पहिल्या पुस्तकापासून पहिल्या काही पुस्तकापासून जेव्हा ते नवोदित होते तेव्हापासून देखील दिलीपराज त्यांची पुस्तकं प्रकाशित करतोय. या प्रवासामध्ये अनेक उल्लेखनीय माइलस्टोन्स ज्याला आपण म्हणू शकतो असे दिलीपराज मी काय म्हणतात त्याला आपण पादाक्रांत केले असं म्हणू शकतो. यातील सर्वात प्रथम म्हणायचं झालं तर 1991 साली दिलीपराज प्रकाशन ही मराठी प्रकाशन विषयातली पहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. म्हणजे यापूर्वी कधी कुठली प्रकाशन संस्था ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती, तर दिलीपराज ही पहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. त्यानंतर 1999 साली माझी आई मधुमिता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट प्रकाशिका म्हणून तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला गेला. त्यानंतर 2002 साली की ज्याला आपण दिलीपराजच्या पूर्ण प्रकाशन व्यवसायातला सर्वोच्च क्षण म्हणू शकतो की तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते माझे वडील राजीव बर्वे यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सर्वोत्कृष्ट पुस्तक प्रकाशनासाठी. मौलिक मराठी चित्रगीते असं या पुस्तकाचं नाव होतं आणि गंगाधर महांबरे यांनी ते पुस्तक लिहिलंय. त्याचबरोबर 2020 साली दिलीपराजच्या पुस्तकाला सरस्वती सन्मान मिळाला सनातन या पुस्तकाला शरण कुमार लिंबाळे यांच्या. त्यानंतर 2019-2022 साली दिलीपराजच्या दोन पुस्तकांच्या लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आबाची गोष्ट छंद दे आनंद यांना. राज्य पुरस्कार हे साधारण 130 पुढेच राज्य पुरस्कार दिलीपराजला मिळाले आहेत आणि यामध्ये कुठेही छोट्या मोठ्या संस्थांचे पुरस्कार काउंट नाही केलेत.
0: सगळे मोठे मोठे पुरस्कार हे.
1: हा म्हणजे ते वेगळेच किंवा त्याचा आता काउंटिंग आम्ही ठेवलेच नाही.
0: खूप समृद्ध आणि खूप यशस्वी असा हा तुमचा प्रवास आहे.
1: हो म्हणता येईल त्यामागे संपूर्ण मेहनत ही म्हणजे आजोबांनी स्थापन जरी केलं असलं तरी आजोबा माझे बऱ्यापैकी लवकर त्यांचं निधन झालं अनफॉर्च्युनेटली. आणि तेव्हापासून माझे वडील राजीव बर्वे आणि त्यांच्या जोडीला माझी आई मधुमिता बर्वे यांनी पूर्ण डोलारा सांभाळला आणि गेले 45 वर्ष त्यांनी दिलीपराजचं आज जे काही नाव आहे किंवा जी उंची आहे ते सर्वतोपरी राजीव बर्वे माझे वडील यांच्या मेहनतीचं ते फळ आहे. आणि मग आता गेल्या 10-15 वर्षामध्ये मी आणि माझा लहान भाऊ मोहित बर्वे आम्ही तिसरी पिढी आमची दिलीपराज सांभाळतो.
0: वा, खूप खूप मोठी कारकीर्द आहे तुमच्या आई वडिलांचीही आणि तुमचीही तशीच पुढे होवो हीच आम्हा सगळ्यांकडून सदिच्छा. तर तुम्ही एवढे सगळे माइलस्टोन्स सांगितलेत ते खूप म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे खरं तर. पण त्या दिवशी आपण बोलताना तुम्ही असं म्हणालात की तुमच्या काही पुस्तकांवर सिनेमे किंवा वेबसिरीजही तयार झाल्या आहेत.
1: हो,
0: तर तो अनुभव कसा होता?
1: जेव्हा असं होतं तेव्हा एका अर्थाने खूप आनंद होतो, कारण अशा गोष्टींमुळे पुस्तक विक्रीला चालना मिळते. सुहास शिरवळकर लिखित दुनियादारी हे त्यांचं ऑल टाइम बेस्ट सेलर पुस्तक आहे. त्या पुस्तकावर सगळ्यांनाच माहितीये की काही वर्षापूर्वी, साधारण 15 वर्षापूर्वी पिक्चर आला आणि ते पुस्तक आधीही खूप चालत होतच. असं नव्हतं की पिक्चरमुळे पुस्तक चालायला लागलं अशातला भाग नाहीये. दुनियादारी हे आधीही बेस्ट सेलर होतं. आज दुनियादारीच्या 18 आवृत्त्या झालेल्या आहेत. पण जेव्हा त्याच्यावर अशी कलाकृती येते तेव्हा नक्कीच त्याला चालना मिळते. कधी कधी अशाही वेबसिरीज किंवा सिनेमा असं आल्यामुळे एखादं पुस्तक जे आधी फारसं चाललं नसेल त्याला अचानक लोकप्रियता मिळते. असं उदाहरण द्यायचं झालं तर मी समांतर या पुस्तकाचं उदाहरण देईन की काही वर्षांपूर्वी म्हणजे 6-1 वर्षापूर्वी समांतर ही वेबसिरीज आली. परत सुहास शिरवळकर यांच्या समांतर या पुस्तकावर होती आणि तो तत्पूर्वी त्या पुस्तकाच्या फारफार तर 2 किंवा 3 आवृत्त्या झाल्या असतील. हे समांतर हे पुस्तक हे 80-90 च्या दशकात 80 च्या दशकात वगैरे लिहिलं गेलेलं पुस्तक आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे 30 वर्षामध्ये 2 आवृत्त्या म्हणजे तसं म्हणायला गेलं तर फारच स्लो लेट झाला. पण ही वेबसिरीज आल्यापासून त्याची लोकप्रियता इतकी वाढली की गेल्या 6 वर्षामध्ये समांतरच्या अजून 10-12 आवृत्त्या
0: बापरे निर्माण झाल्या. 6 वर्षात 10-12 आणि त्याच्या आधी फक्त 2 म्हणजे खूपच हे आहे.
1: नुकतीच फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मालिका आली होती अमर विश्वास नावाची प्राईम एमएक्स प्लेअर वरती. ती सुद्धा सुहास शिरवळकर यांच्या अमर विश्वास हे जे कॅरेक्टर आहे त्यांचं अतिशय गाजलेलं त्यात त्या स्टार हंटर ह्या पुस्तकावर जास्ती ते कथानक त्याच्यावर मालिका आली. किंवा आताच गेल्या शुक्रवारी हॉटस्टार वरती एक मालिका ही झाली की प्रीतम अँड पेड्रो नावाची. ती मालिकाही चांगली चालती आहे. ते जे पुस्तक आहे की रिटर्न ऑफ ट्रोजन हॉर्स त्या पुस्तकाची अनुवादित मराठी आवृत्ती ही दिलीपराजी काही वर्षापूर्वी प्रकाशित केली आहे. किंवा आता गेल्या 2 वर्षामध्ये डिटेक्टिव्ह अल्फा ही एक सिरीज खूप गाजती आहे मिस्ट्री पुस्तकांची, थ्रिलर पुस्तकांची. आणि मला फार जास्ती माहिती देता येणार नाही ह्याच्यावरती कारण अजून कॉन्क्रीट व्हायचं आहे. पण या पुस्तकाच्या मालिकेवर सुद्धा लवकरच ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये एखादी निर्मिती होण्याचे संभव आहे. जेव्हा असं होतं तेव्हा नक्कीच पुस्तक विक्रीला चालना मिळते. आणि हळूहळू हे जे ओटीटीचं जे आता भयंकर मार्केट वाढत आहे की त्यांना सतत कुठला ना कुठला कंटेंट किंवा संहिता लागत असते. कारण शेवटी तुम्ही कुठलाही ह्याच्यात जा, सिनेमात जा, ओटीटीत जा किंवा प्रकाशन व्यवसायात जा, संहिता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सतत त्यांना कंटेंट हवा असतो की नवीन काय आहे काय आहे. तर हा कंटेंट मिळवायचं एक प्रमुख साधन हे प्रकाशक आहेत हे हळूहळू लक्षात येते बाकीच्यांना. प्रकाशकांना जेवढ्या लवकर लक्षात येईल की आपण फक्त प्रकाशक नाही तर एक कंटेंट मॅनेजर आहोत किंवा कंटेंट डेव्हलपर आहोत तेवढं उत्तम. त्याला वेगवेगळ्या अवेन्यूज मध्ये पुस्तक विक्री किंवा पुस्तक हे पोहोचू शकतं.
0: बरोबर आहे. आता तुम्ही हे एवढं सगळं सांगितलं आणि तुम्ही दुनियादारीचा उल्लेख केलात तर आता आपण त्याच सिनेमातलं एक गाणं ऐकूया.
1: नक्की.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आपला कार्यक्रम युवा तरंग आणि आपण बोलत आहोत पुण्याचे दिलीपराज प्रकाशनाच्या मधुर बर्वे यांच्याशी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर आपण आता बोलत होतो की प्रकाशक हा आता नुसता प्रकाशक न राहता कंटेंट मॅनेजर असा त्यांचा रोल बदललेला आहे. तर मराठी प्रकाशकांचा ह्या सगळ्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असतो याबद्दल?
1: मराठी प्रकाशकांचा ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलतोय पॉझिटिव्हली. काही वर्षापूर्वीपर्यंत हा दृष्टिकोन असा नव्हता. म्हणजे अगदी 5-6 वर्षापूर्वीपर्यंत थोडंफार मराठी प्रकाशक हा टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाला थोडासा बिचकून असायचा, थोडासा अलिप्त राहायचा. म्हणजे जेव्हा कोविडचा काळ आला होता आणि तेव्हा सगळं बंद झालं, पुस्तकांची दुकानं बंद झाली, सगळंच बंद झालं. आपल्याकडे अजूनही पुस्तक ही बेसिक गरज म्हणून समजली जात नाही, त्यामुळे पुस्तकं मिळणार कशी? आणि त्यावेळेला ई बुक ची चलती किंवा ऑनलाईन विक्री ही जोरात व्हायला लागली, कारण ती चालू होते आणि लोकांना हवी होती पुस्तकं वाचायला. त्यावेळेला ई बुक कडे किंवा माझी संहिता ही पीडीएफ स्वरूपात मी कशी देऊ एखाद्याला, एखाद्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्या ऑडिओ बुक करणाऱ्याला ही मी कशी देऊ, याकडे खूप जास्ती संशयाने मराठी प्रकाशक पाहायचे की भीती वाटायची. यामध्ये सगळ्यात जास्ती भीती असायची ही पायरसीची, की अनेकदा आपल्याला अशा सोशल मीडियावर पोस्ट दिसतात की ही सगळी पुस्तकं आम्हाला व्हॉट्सअप पाठवा आणि आम्ही तुम्हाला टेलिग्रामवर किंवा याच्या माध्यमाने याच्या पीडीएफ पाठवतो. त्यामुळे पायरसीची भीती असायची की ह्यात आपण फसवले जाऊ का, ही भीती असायची की कसं द्यायचं एखादं स्क्रिप्ट, मग माझं छापील पुस्तक कोण वाचेल जर सगळ्यांनी ईबुक वाचायला लागली तर. या भीती प्रकाशकांच्या मनामध्ये होत्या, पण हळूहळू गेल्या 5-7 वर्षांमध्ये हे कमी व्हायला लागलेलं आहे. अनेक जास्तीत जास्त प्रकाशक हे आता सोशल मीडियाचा उत्तम प्रकारे वापर करून, म्हणजे त्याला मारक न ठरवता त्याचा योग्य प्रकारे आपल्या जाहिरातीसाठी, मार्केटिंगसाठी वापर कसा करता येईल याच्याकडे वळायला लागलेले आहेत. गेल्या 1-2 वर्षात तर प्रकाशकांचं सोशल मीडियावरचं मार्केटिंग वाढत आहे, कारण तेच एक मार्केटिंग आहे जे प्रकाशकाला एखाद्या परवडू शकतं, कारण पेपरमधली जाहिरात ही मराठी प्रकाशकाच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे पुस्तक जर वाचकापर्यंत पोहोचायचं असेल तर ते कशा पद्धतीने पोहोचवणार? नुसता एक प्रकाशन समारंभ केल्याने, म्हणजे करायचा खर्च येतोच, पण ती बातमी छापून आणायला लागते, येईल त्याची खात्री नाही, तिथे आलेल्या लोकांपुरती ते एक दिवसापुरती त्याची हवा होईल आणि मग ते पुस्तक परत मरून जाईल. त्यापेक्षा सोशल मीडिया हा चांगला मार्ग आहे हे लक्षात आलेलं आहे. त्याचबरोबर ई बुक या बाबतीत जी थोडीफार उदासीनता होती की नको आपलं पुस्तक ई बुक केलं तर वाचणार कोण, मग माझं छापलेलं पुस्तक ज्याच्यावरती मी पैशाची इन्व्हेस्टमेंट केली आहे ती कशी जाईल, ही जी भीती होती ही हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. अजून कमी व्हायला पाहिजे, कारण ई बुकचा वाचक वर्ग आणि छापील पुस्तकांचा वाचक वर्ग हा पूर्णतः वेगळा आहे.
0: हातात आपण ह्या गोष्टीबद्दल ना थोडं आणखी बोलूया, पण आता वेळ झालेली आहे का व्यावसायिक विश्रांतीची, तेवढी आपण फक्त घेऊया आधी.
1: नक्की नक्की.
2: आन है तू शान, तू ही देश का अभिमान है. अब आप भी बढ़ाएं देश का सम्मान, शॉर्ट सर्विस कमीशन अफसर बनकर. भारतीय नौसेना की एग्जीक्यूटिव एजुकेशन और टेक्निकल ब्रांच ज्वाइन करने के लिए अविवाहित पुरुष और महिला उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं. आवेदन की अंतिम तिथि है 27 जुलाई 2026. अधिक जानकारी के लिए विजिट करें www.joinindiannavy.gov.in. Join Indian Navy.
3: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड.
0: श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण बोलत आहोत दिलीपराज प्रकाशनाच्या मधुर बर्वे यांच्याशी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: हा, तर आपण बोलत होतो की ई बुक बद्दलची भीती आता कमी होत आहे, पण ती आणखी कमी झाली पाहिजे असं तुम्ही सांगत होतात.
1: हो, पहिल्यांदा कसं वाटायचं प्रकाशकांना की मी एखादं पुस्तक ई बुक पद्धतीने आणलं तर पहिली भीती म्हणजे ते चोरी होईल का, त्याची पायरेसी होईल का, आणि दुसरी भीती ही की ई बुक वाचल्यानंतर मग माझं छापलेलं पुस्तक कोण
0: वाचेल.
1: ही जी पहिली भीती आहे पायरसीची त्याच्याबद्दल पहिल्यांदा 2 मिनिटं मी बोलतो की अनेक प्रकाशकांना असं वाटतं की पायरसी झाली म्हणजे आता अवघड आहे, आता माझं पुस्तक विकलं कसं जाणार. पण मी असा विचार करतो की एखाद्या पुस्तकाची पायरसी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पायरसी अशाच पुस्तकाची होणार आहे ज्या पुस्तकाची मागणी आहे, जे पुस्तक लोकांना वाचायला हवंय. सो ही पॉझिटिव्ह साईन म्हणून पाहिलं पाहिजे की अच्छा ह्या पुस्तकाची मागणी आहे म्हणजे पुस्तक वाचकांना हवं आहे. ही खूप चांगली स्थिती आहे की वाचकाला नकोच आहे माझं पुस्तक, यापेक्षाही चांगली स्थिती आहे. आणि शेवटी पायरेटेड पुस्तकाची क्वालिटी ही खराब असणार आहे जेव्हा त्या वाचकाच्या हातामध्ये चांगल्या क्वालिटीचं पुस्तक हे जास्ती चांगल्या पद्धतीने पोहोचेल, तेव्हा त्या वाचकालाच कळणार आहे की मी हे पायरेटेड वाचण्यापेक्षा हे चांगल्या क्वालिटीचं पुस्तक मी वाचतो आणि तो ते विकत घेईल. म्हणजे याचं एक छोट्याशा उदाहरणात आपण सांगू शकतो की कॉलेजियन वयात आपण असताना हे पिक्चर वगैरे आपण टोरेंट वरनं डाऊनलोड करून बघायचो डुप्लिकेट, आणि ते तेव्हा आपल्याला चालायचं. पण आता आपल्याला एचडी क्वालिटी बघायची असते कारण आता आपल्याला त्याची सवय झाली उत्तम क्वालिटीची आणि ते आपल्या सहज घरापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे प्रकाशक जेवढ्या सहज त्यांनी सोप्या पद्धतीने स्वतःची पुस्तकं ही वाचकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल तेवढं उत्तम. आणि दुसरं असं की जो पुस्तक मनुष्य ईबुक वाचतो तोच पेपरबॅक वाचेल असं नाही. ज्यांना हातात पुस्तकं घेऊन वाचायची सवय असते ते ईबुक नाही वाचणार. हा पूर्ण वाचक वेगळा आहे. हे मी उदाहरण सकट सांगू शकतो किंवा अनुभव सकट सांगू शकतो की डिटेक्टिव्ह अल्फा याच पुस्तकाचं मी परत उदाहरण देईल की हिची 10-12 पुस्तकं ही गेल्या 12 वर्ष ईबुक पद्धतीने अमेझॉन किंडलवर किंवा इतर माध्यमांमध्ये अवेलेबल आहेत. त्याची छापील पुस्तक ही गेल्या 3 वर्षात आली आहेत. तेव्हा आम्हाला काढतानाही संदिग्धता होती की अरे हे जर ईबुक ऑलरेडी आहे तर हे आपण प्रकाशित करावं का, हा प्रयोग आपण करावा का. जनरली प्रोसेस अशी असते की पहिल्यांदा छापील पुस्तक येतं, ती बऱ्यापैकी मार्केटमध्ये गेल्यानंतर 1-1.5 वर्षांनी किंवा काही महिन्यांनी ईबुक प्रकाशित होतं. पण हे आम्ही उलट करत होतो की 7-8 वर्ष हे ईबुक आलेलं आहे, लोकांना आवडलेलं आहे, ह्याचा आपण छापील आणतो आहोत. पण ह्याला अतिशय उत्तम
0: प्रतिसाद
1: मिळाला. आम्ही 9 पुस्तकं प्रकाशित केली, त्यातल्या निम्म्या पुस्तकांची आता दुसरी आवृत्ती येते आहे आणि गेल्या 2.5 वर्षात. आणि सध्याच्या काळामध्ये एखाद्या कुठल्याही पुस्तकाची जर 1-2 वर्षात दुसरी आवृत्ती येत असेल तर ते पुस्तक हे नक्कीच हिट म्हणून समजा.
0: खरं आहे कारण एकंदरीत सगळीकडे अशी चर्चा असते की हल्ली कोणी वाचत नाही आणि मराठी पुस्तकं तर अजिबातच कोणी वाचत नाही. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सांगितलेली आकडेवारी फारच आशादायी ठरते.
1: हो, म्हणजे वाचत नाही, वाचक वर्ग कमी होत चाललाय हे बरोबर आहेच आहे, यामध्ये काही दुमत नाहीच आहे. म्हणजे 80-90च्या दशकात जी एखाद्या पुस्तकाची पहिली आवृत्ती म्हणजे ज्याला आपण एडिशन म्हणतो ही साधारण 3-4 हजाराच्या आसपास असायची, ती आता अनेक प्रकाशकांची 200-300 आणि मोठ्या प्रकाशकांची 1000 इथपर्यंत आता ती सीमित राहिलेली आहे. म्हणजे ही आकडेवारीच तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगते की याचा सरळ सरळ अर्थ आहे की वाचक कमी झालेले आहेत. पण चित्र जे आहे ते काही निराशादायी नाही. म्हणजे अनेक चांगले चांगले उपक्रम असे होत आहेत, अनेक मोठी मोठी एक्झिबिशन्स भरत आहेत. म्हणजे पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुणे बुक फेस्टिवल जे डिसेंबर महिन्यात होतं, गेले 3 वर्ष होत आहे, तिथे जर येऊन पाहिलं तर पाय ठेवायला जागा नसते इतकी गर्दी असते.
0: बाप रे,
1: एवढ्या मोठ्या संख्येने तिथे लोक येतात, ट्रॅफिक जॅम होतो आठवडाभर त्या सगळ्या भागामध्ये, फर्ग्युसन कॉलेजच्या भागामध्ये, आणि त्यामध्ये तरुणांची संख्या ही अतिशय उल्लेखनीय असते. नाहीतर आपल्याला वाटतं की वाचतात हे फक्त 40-85 नंतर किंवा सिनियर सिटीजन वाचतात असं नाहीये. तरुण ही वाचायचे म्हणजे वाचक आहेत, त्यांना पुस्तकं हवी असतात. कदाचित तिथपर्यंत आपण प्रभावीरित्या पोहोचू शकत नाही, पण अशा एक्झिबिशनच्या माध्यमातून ते एक वातावरण निर्मिती होते, त्याचं मार्केटिंग होतं आणि एक जसा उत्सव होतो तसा तो वाचनाचा उत्सव निर्माण होतो. जसे आपण दिवाळीच्या वेळेला उत्सवी वातावरण असतं आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी खरेदी करतोच, तसं या एक्झिबिशनच्या माध्यमातून एक उत्सवी वातावरण निर्माण होतं साहित्याच्या दृष्टीने आणि विक्री वाढते, पुस्तकं सगळीकडे पोहोचतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, हे चांगलं चालू राहिलेलं आहे. हळूहळू हे वाढतंय पण एनबीटीकडे बघून अनेक खासगी संस्था सामाजिक किंवा संस्था असतील हे पण स्वतःची प्रदर्शनं हळूहळू भरवायला लागलेले आहेत. एखाद दोन चालतात, एखाद दोन नाही चालत, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट बिझनेस. पण ही खूप पॉझिटिव्ह आणि आशादायी गोष्ट आहे.
0: चालेल, आपण याबद्दल अजून बोलूया, पण त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकूया. चालेल,
1: नक्की.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा. कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण बोलत आहोत दिलीपराज प्रकाशनाच्या मधुर बर्वे यांच्याशी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर तुम्ही एक्झिबिशन्स बद्दल सांगत होतात की पुणे पुस्तक महोत्सव झाला आणि त्याच्या आधी NBT एक्झिबिशन्स बद्दल तुम्ही सांगत होतात, तर तुम्ही आणखी त्याबद्दल काही सांगू शकाल का?
1: हो, पुणे पुस्तक महोत्सव हा 3 वर्षापूर्वी सुरू झाला आणि NBT म्हणजेच नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया किंवा राष्ट्रीय पुस्तक न्यास ही दिल्लीची संस्था आहे, ही केंद्रीय संस्था आहे. ही भारतभर एक्झिबिशन्स किंवा पुस्तक प्रदर्शनं भरवत असते, पण पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव या नावाने 3 वर्षापूर्वी पुस्तक महोत्सव भरवायला सुरुवात केली. दरवर्षी डिसेंबर महिन्यात 10 दिवस फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर हा पुस्तक महोत्सव होतो आणि प्रचंड प्रतिसाद मिळतो या पुस्तक महोत्सवाला. शेकडोनी प्रकाशक ह्याच्यामध्ये नोंदणी करतात आणि अक्षरशः लाखोच्या संख्येने पुण्यातील वाचक ह्याला प्रतिसाद देतात. ह्याचं कारण असं, म्हणजे एक प्रकाशकाच्या दृष्टीने मला समजतं की छोटी मोठी प्रदर्शनं ही महाराष्ट्रभर अनेक संस्था, मग ते ग्रंथालय संस्था असतील किंवा खासगी साहित्य संस्था असतील, सार्वजनिक संस्था असतील, हे भरवत असतातच. पण जेव्हा राष्ट्रीय पुस्तक न्यास सारखी एखादी मोठी संस्था त्याला त्याचं पाठबळ त्याला लाभतं आणि आपली महानगर

0: नगरपालिका ही त्याला जेव्हा सपोर्ट करते किंवा सगळी यंत्रणा मार्गी लागते तेव्हा त्या पूर्ण 10 दिवसाचा एक उत्सव अख्ख्या शहरभर ते साजरा करतात आणि फक्त एक्झिबिशन भरवत नाहीत तर त्याच्या अनुषंगाने अनेक पूरक उपक्रम जसं तुम्ही ऐकलं असेल की शांतता पुणेकर वाचत आहेत असा उपक्रम असेल किंवा या पुस्तक महोत्सवाच्या निर्मितीने अनेक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स नोंदवली गेली वेगवेगळ्या पद्धतीची की हजारोंनी एकत्र पुस्तक वाचणं वगैरे वगैरे वेगवेगळ्या पद्धतीची किंवा अनेक शाळांना अप्रोच होतात ते आणि शाळेतल्या मुलांना एक दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आठवड्यातल्या या महोत्सवामध्ये आणतात. त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर जयपूर लिट फेस्टिवल हे जे अतिशय फेमस लिटरेचर फेस्टिवल आहे त्याच धर्तीवर पुणे लिट फेस्टिवल गेले 2 वर्ष एनबीटीने सुरू केलं आहे. असा पूर्ण तो एकंदर उत्साहाचं वातावरण निर्मिती होते आणि त्यामुळे प्रत्येकालाच वाटायला लागते की अरे हे काहीतरी छान आहे इथे गेलंच पाहिजे इथे गेलंच पाहिजे. त्यामुळे येणारा प्रत्येक मनुष्य मी पुस्तक विकत घेणार या भावनेने येईलच असं नाही उत्सुकतेने येईल पण ती जी एक मेंटॅलिटी असते मॉल मेंटॅलिटी आपण त्याला म्हणू शकतो की आपण मॉल मध्ये गेलो की आपल्याला सगळं छान छान दिसतं आणि तसं तिथे गेल्यानंतर नक्की होतं की इतकी पुस्तकं दिसतात की येणारा प्रत्येक मनुष्य 1-2 पुस्तक तरी विकत घेऊन जातो आणि याचा खूप चांगला फायदा होतो.
1: ओके तर मग तुम्ही आता म्हणालात की प्रकाशकांचा खूप चांगला प्रतिसाद या एक्झिबिशन्सना मिळतो तर तुम्ही आणि मगाशी तुम्ही असंही म्हणालात की प्रकाशन व्यवसाय हा केबिनमध्ये बसून वर्क फ्रॉम होम सारखा करण्यासारखा व्यवसाय नाही. मग ह्या एक्झिबिशन्सचा तुम्हाला तुमच्या तुमचं काय म्हणतात ते नेटवर्किंगसाठी किंवा असा काही उपयोग तुम्ही करून घेऊ शकता का?
0: एक्झिबिशनचा नेटवर्किंगसाठी उपयोग म्हणजे ह्यातनं तुमचं ब्रँडिंग होतं. लाखो लोक येतात भेट देतात जरी अगदी त्यांनी तुमचं पुस्तक विकत घेतलं नसलं तरी तिथे तुमचा स्टॉल असतो ते तुम्हाला बघतात. अनेक उदयोन्मुख लेखकांसाठी एक खूप मोठी संधी असते की एरवी जे ते प्रकाशकांना अप्रोच करू शकत नाहीत की कसं मी ह्या प्रकाशन संस्थेकडे जाऊ माझी काहीच ओळख नाही वगैरे. तिथे अनेक प्रकाशक असे दिसतात अनेक आम्हाला तिथे वाचक असे येतात की मला पुस्तक काढायचं आहे किंवा अशी अशी माझी संहिता आहे वगैरे. अशांसाठी हा एक चांगला हे असतो. किंवा आता अनेक प्रकाशकांसाठी त्यांच्या प्रकाशनाची येणारी नवीन पुस्तकं लॉन्च करायचा तो एक चांगलं माध्यम झालेलं आहे की नाहीतर एखादं पुस्तक तुम्ही 1,000,000 लाखोंपर्यंत पोहोचवणार कसं. तेवढी फायनान्शियल ताकद ही एका रिजनल पब्लिशरची नसते. तर हा एक चांगलं माध्यम मिळतं की तिथे तुमच्या पुस्तकाची छान जाहिरात होते आणि फुटफॉल प्रचंड असल्यामुळे अनेकांपर्यंत त्या पुस्तकाची जाहिरात ही आपोआप होते.
1: चालेल आपण या व्यवसायाबद्दल आणि तुमच्या इतर अनुभवांबद्दल आणखी बोलूया पण त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकूया. चालेल.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात युवा तरंग आणि आपण संवाद साधतोय दिलीपराज प्रकाशनाच्या मधुर बर्वे यांच्याशी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तुम्ही असं म्हणजे आपण बोललो की बऱ्याच पुस्तकांवरून सिनेमे वगैरे पण केले जातात, जसं तुम्ही दुनियादारीचं उदाहरण दिलं, तर आत्ता जाता जाता माझ्या लक्षात आलं की पुस्तक व्यवसाय म्हणजे प्रकाशन व्यवसाय तो आणि चित्रपट व्यवसाय याच्यात खूप साम्य आहे का? कारण दोन्हीमध्ये काय म्हणतात ती निर्मिती आहे आणि दोन्हीमध्ये एक ठराविक ऑडियन्स असतो, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
1: अगदी बरोबर. म्हणजे अनेक साम्य मला तरी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये दिसतात की दोन्हीमध्ये मूळ प्रोड्युसर लागतो, जी पिक्चरचा प्रोड्युसर असतो, तसाच प्रकाशक हा एखाद्या पुस्तकाचा प्रोड्युसर असतो. सिनेमाच्या क्षेत्रामध्ये नट ऍक्टर हा त्या पिक्चरचा हिरो असतो, इथे लेखक ह्या पुस्तकाचा हिरो असतो. दोन्हीमध्ये संहिता ही सगळ्यात महत्वाची असते की तुमचं स्क्रिप्ट चांगलं नसेल तर तुमचा सिनेमा चांगला बनणार नाही, तसंच तुमची जर पुस्तकाची संहिता चांगली नसेल तर ते पुस्तक चांगलं बनणार नाहीये. आणि मग इतर सपोर्टिंग जे असतात, कॅमेरामन असू दे, लाईट वाले असू देत, हे पिक्चरच्या बाबतीत असतात. तसेच इकडे प्रूफ रीडर असतात, आर्टिस्ट असतात, लेआउट करणारे असतात, अशा खूप सिमिलॅरिटीज येतात. व्यवसायाच्या बाबतीत आपण सिमिलर म्हणू शकतो की एखादा प्रोड्युसर जेव्हा 10 पिक्चर काढतो तेव्हा त्याला खात्री नसते की सगळे चालतील, त्यातले 2-3 चालतात, 2-3 फ्लॉप होतात, 3-4 ऍव्हरेज जातात. तसंच पुस्तकाचं असतं की प्रकाशक जेव्हा काढतो तेव्हा त्याला हवं असतं प्रत्येक पुस्तकच चालावं, पण प्रत्येक पुस्तक तसं काही चालत नाही. 10 पुस्तकं काढली तर त्यातली 2-3 पुस्तकं ही चांगली उत्तम चालतात, 3-4 पुस्तकं ही ऍव्हरेज जातात, ज्याला आपण ब्रेक इव्हन म्हणू शकतो, 3-4 पुस्तकं ही नाही चालत आणि ही तुम्हाला रिस्क घ्यावी लागते आणि त्यासाठी मग तुम्हाला परत पुढे 10 पुस्तकं काढायला लागते, 2 काढून थांबता येत नाही. अशा अनेक सिमिलॅरिटी असतात. फक्त यामध्ये एक थोडासा फरक असा दिसतो की पिक्चरच्या बाबतीमध्ये जो पिक्चरचा हिरो असतो

0: तो पिक्चर येताना स्वतः समोर येतो आणि स्वतःच्या पुस्तक स्वतःच्या पिक्चरची पब्लिसिटी करतो की माझा सिनेमा येत आहे सगळ्यांनी बघाव असं. पण तेवढ्या प्रमाणामध्ये लेखक हा जो पुस्तकाचा हिरो आहे तेवढा स्वतःहून पुढे येऊन माझं पुस्तक येत आहे माझं पुस्तक येत आहे असा सांगणं किंवा स्वतःची पब्लिसिटी करणं स्वतःचं ब्रँडिंग करणं हे कमी दिसतं. काही लेखक करतात नक्कीच, सगळेजण करत नाहीत असं नाही, पण हे वाढायची गरज आहे. असं झाल्याने अजिबातच लेखक कमी होत नाही, रादर त्याचे वाचक हे वाढणारच आहेत. आणि हा फायदा जो काही होणार आहे एखादं पुस्तक गाजल्याने हे हा त्या लेखकालाच होणार आहे. म्हणजे एखादं पुस्तक जेव्हा खूप गाजतं अनेक आवृत्त्या निघतात तेव्हा त्या पुस्तकाचा लेखक प्रसिद्ध होतो, त्याला पुरस्कार मिळतात, तो लक्षात राहतो. प्रकाशक कोणाच्या लक्षात राहत नाही. हे लेखकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पणे स्वतःच्या येणाऱ्या पुस्तकाची पब्लिसिटी केली पाहिजे आणि फक्त प्रकाशकावर अवलंबून राहू नये असं मला वाटतं.
1: बरं, आणि आता एक असा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते की प्रकाशक म्हणून तुम्हाला वाचकांना काय सांगावंसं वाटेल?
0: प्रकाशक म्हणून मला वाचकांना दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतील आता मला चान्स मिळालाय तर. पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच सगळ्यांनी पुस्तक जास्तीत जास्त विकत घ्यावं आणि वाचावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणावरनं ऐकायला येतं किंवा सोशल मीडियावर कमेंट्स येतात की पुस्तकाच्या किमती जास्ती आहेत, पुस्तकाच्या किमती काहीच्या काही आहेत वगैरे वगैरे. तर या बाबतीत मला खरंच सांगा असं वाटतं की जर गेल्या 10 वर्षाचा अभ्यास केला आणि जो मी केलेला आहे त्या दृष्टीने तुम्ही पाहिलं तर पुस्तक ही जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये भाववाढ ही सगळ्यात कमी झालेली आहे. म्हणजे 2015 पासून 2026 पर्यंत आपण कंपॅरिझन केलं की एखादं पुस्तक, एखादी कॉफी शॉप मधली कॉफी, मल्टिप्लेक्सचं तिकीट, एखादा पिझ्झा किंवा अगदी रिक्षाचं मिनिमम भाडं जरी असू दे, हे गेल्या 10 वर्षात या सगळ्या गोष्टींमध्ये 100 ते 150% यांची भाववाढ झालेली आहे किंवा यांची किंमत वाढलेली आहे. पण त्या अनुषंगाने पुस्तकाच्या किमती ज्या 2015 मध्ये ऍव्हरेज 150-200 रुपये असतील तर त्या आज फारफार तर 250 ऑन अन ऍव्हरेज किंवा 300 फारफार तर झालेल्या आहेत. म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा पुस्तकांची भाववाढ ही कमीच झालेली आहे. म्हणजे अगदी स्टॅटिस्टिकली पाहिलं तर आपल्या महागाई इंडेक्स नुसार किंवा त्यापेक्षा 1% कमीच ही भाववाढ झालेली आहे. त्यामुळे ह्यावर परत एखादा प्रकाशक किंवा बुकसेलर हा स्वतःहून 10-20% सवलत वगैरे ही स्वतःहून देत असतोच. तर वाचकांनी सुद्धा एखादं पुस्तक विकत घेताना किंवा 4 पुस्तकं विकत घेतल्यानंतर अहो मी 4 पुस्तकं घेतोय मला 25% किंवा 40% डिस्काउंट द्या ना असं मागू नये. आपण जेव्हा एखादी कॉफी घेतो 10 जण कॉफी प्यायला गेल्यानंतर अहो आम्ही 10 कॉफी घेतल्या आम्हाला द्या की डिस्काउंट असं आम्ही आपण म्हणतो का? तर आपण नाही म्हणत. बरोबर आहे, जी MRP असेल ती MRP ची आपण किंमत देऊन मोकळे होतो. किंवा कॉफी, पिक्चरचं तिकीट या सगळ्या गोष्टी अगेन नश्वर आहेत. आपण आज एखाद्या मॉलमध्ये गेलो किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर 1500-2000 रुपये असेच आपल्या खाण्यावर उडवतो आणि ते संपून जातात. पण एखादं पुस्तक जे 300 रुपयाचं आहे ते आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे, ते आपण इतरांना वाचायला देऊ शकणार आहोत आणि कायम साथ देणार आहे, चांगले विचार देणार आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू खूपच जास्ती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी वाचकांनी विचारात घ्याव्यात आणि डिस्काउंट कमी मागावे अशी माझी अपेक्षा आहे.
1: चालेल, आमचे श्रोते नक्कीच सुजाण आहेत, त्यांच्यातले जे वाचक असतील ते नक्कीच याबद्दल विचार करतील मला खात्री आहे. आणि प्रकाशन व्यवसाय आणि प्रकाशनाची प्रोसेस ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आणि
0: एकदा आकाशवाणीचे खूप खूप आभार की त्यांनी इथे मला बोलायची संधी दिली. प्रकाशकाला फारशी बोलायची संधी मिळत नाही पण तुम्ही ही संधी दिली वाचकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची त्याबद्दल तुमचेही खूप आभार.
1: आकाशवाणी परिवारातर्फे तुमचेही खूप खूप आभार. आणि आपण या कार्यक्रमात आता इथेच थांबूया.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण बोलत होतो दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे यांच्याशी. आणि आता ठीक, आता आपण एक अजून गाणं ऐकूया आणि ठीक 12 वाजता आपण आपल्या रंजक सफर या कार्यक्रमात पुन्हा भेटूया.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा। आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर। आणि आज या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत तमाशाबद्दल। म्हणजे आपल्याकडे मराठी सिनेमांमध्ये खूप से तमाशापट आपल्याला बघायला मिळतात, पण तमाशा ह्या लोकनाट्य प्रकाराबद्दल आपल्याला विशेष माहिती नसते। तर सांगायची गोष्ट अशी की हा तमाशाबद्दल आता आपण बोलणार आहोत आणि 12:30 सुमारास आपण प्रश्नमंजूषाही घेणार आहोत, त्यामुळे आपला हा कार्यक्रम तुम्ही लक्षपूर्वक ऐका एवढंच मी तुम्हाला मनापासून सांगेन। तर तमाशा हा शब्द मूळ उर्दूतून मराठीत आला आणि त्याचा अर्थ उघडा देखावा असा होतो। तर ह्या तमाशा मुळात का सुरू झाला, त्या तमाशाचा उद्देश काय, तर लोकभाषेतून लोकरंजनाद्वारे लोकशिक्षण देणे। पूर्वीच्या काळी खेडेगावात ज्या यात्रा वगैरे व्हायच्या तिथे त्यांचं सादरीकरण दिसून येत असे, मोकळ्या मैदानावर किंवा असं, म्हणजे तिथे मंच बांधून किंवा असं। पण अलीकडे तमाशा हा बंदिस्त नाट्यगृहातही त्याचे प्रयोग होतात। या तमाशाची अजून आपण माहिती घेऊया, पण त्याच्या आधी एक छान गाणं ऐकूया।

श्रोत्या हो, कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपण बोलत आहोत तमाशाबद्दल. आत्ता तुम्ही हे जे गाणं ऐकलं तो खरा गण आहे. म्हणजे काय आहे तर गणेशस्तवन आहे. आपण बोलतोय तमाशाबद्दल, तर तमाशा म्हटल्यानंतर आपल्याला पटकन काय आठवतं तर लावण्या. पण तमाशा हे एक पूर्ण रात्रभर चालणारं किंवा एक खूप मोठ्या लेंथचं लोकनाट्य असतं आणि त्याचा पूर्व रंग असतो, त्याचा उत्तर रंग असतो. आणि जशी आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ईशस्तवनाने करतो, तसं तमाशामध्ये हा गण वापरला जातो सुरुवात करण्यासाठी. म्हणून त्याच्यात गणपतीचा उल्लेख असतो. तर अशा या तमाशाची सुरुवात झाली 17व्या शतकामध्ये आणि तेव्हापासून भाऊ फक्कड, परशराम, होनाजी बाळा, हैबती घाटगे, राम जोशी, अनंत फंदी, पठ्ठे बापूराव, ज्यांचं गाणं आता आपण ऐकलं, ज्यांचा गण आपण आत्ता ऐकला, या आणि अशा अनेक शाहिरांनी तमाशा रंगभूमीला आपलं योगदान दिलं आहे. तर ह्या गण झाल्यानंतर तमाशात पुढे येते ती गवळण. ती त्याच्यात काय जनरली वर्णन असतं तर दही दूध हे विकायला बाजारात चाललेल्या गवळणींना कृष्ण त्यांची वाट अडवतो आणि त्यांच्याकडे दह्या दुधाची मागणी करतो आणि मग त्याला भक्तिरूपी गवळणी त्याच्या पुढ्यात सादर करतात या गवळणी. तर आता आपण दोन छान गवळणी ऐकूया.

0: पारी गौलन नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

श्रोतेहो, आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि आपण बोलतोय तमाशाबद्दल. तर या दोन छान गवळणींनंतर तमाशामध्ये येते ती आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली लावणी. ती खरं सांगायचं तर ती नंतर येते, त्याच्या आधी येते बतावणी. आणि त्या बतावणीमध्ये असतात हास्य विनोद आणि जनरल गोष्टी, म्हणजे खूप एक संवाद असतो आणि चालू घडामोडींबद्दल हास्यविनोद केले जातात त्याच्यात. तर या बतावणीची सुरुवात झाली 1856 सालाच्या नंतर, म्हणजे शाहीर परशुरामांचा शिष्य भवानी तेली याने ही बतावणी तमाशात आणली. आणि या बतावणीनंतर सुरू होते ती रंगबाजी. म्हणजे आपल्याला फक्त लावणी आपण म्हणतो, पण त्याला तमाशाच्या भाषेत रंगबाजी किंवा संगीतबारी असं म्हणतात. तर संगीतबारीमध्ये अर्थातच मुख्य काय असतं तर शृंगारिक लावण्यांचं सादरीकरण. आणि त्यातून दिसून येतो तो यातल्या कलाकारांचा अंगिक आणि वाचिक अभिनय.

तर मंडळी, आपण बोलत आहोत तमाशाबद्दल. आणि मी आता तुम्हाला सांगितलं की रंगबाजी किंवा संगीतबारी याच्यामध्ये शृंगारिक लावण्यांचं सादरीकरण केलं जातं आणि त्यातल्या कला त्यातून ते कलाकार आपला अंगिकणिक वाचिक अभिनय आपल्या पुढ्यात सादर करतात. तर या लावणीबरोबर तमाशाचा पूर्वरंग संपतो आणि त्यानंतर उत्तर रंग सुरू होतो. त्याच्यात असतो तो वग, म्हणजे तमाशाचं मुख्य कथानक. ते जवळजवळ आपण सध्या जशी नाटकं आपण बघतो तशी असतात. फक्त एवढाच त्याच्यात प्रकार असतो की त्या वगाला कुठलीही संहिता नसते, कुठलं स्क्रिप्ट नसतं, कोणीही त्यामध्ये संवाद पाठ करून म्हणत नाही. त्यांना एक ठराविक गोष्ट माहीत असते आणि त्या गोष्टीच्या अनुरूप ती कथा पुढे नेण्यासाठी ती जी कलाकार मंडळी असतात ती स्वतःचे स्वतः संवाद म्हणत असतात. माझं एक

ऑब्झर्वेशन आहे की हे आपले जे सगळे तमाम तमाशापट जे आहेत त्याच्यामध्ये हा वगाचा प्रकार आपल्याला कधीच बघायला मिळत नाही ना. सगळा फोकस त्या लावण्यांवर असतो पण त्या पण किती मजा येते ऐकायला. तर आपण आत्ता अजून एक लावणी ऐकूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्नमंजुषेचा प्रश्न विचारेन.

तर श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि आपण बोलत आहोत तमाशाबद्दल. तर मी तुम्हाला तमाशाबद्दल आता वेगवेगळी माहिती दिली. आता मी तुम्हाला विचारते प्रश्नमंजुषेचा प्रश्न. तर गणगवळणीनंतर जी बतावणी होते ती बतावणी कुणी सुरू केली? मगाशी मी या प्रश्नाचं उत्तर सांगितलंय, पण ते प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही आम्हाला द्यायचं आहे. आणि आपले फोन नंबर्स आहेत 0225415 4134 आणि 0225415 4135.

नमस्कार श्रोते हो, कार्यक्रम चालू आहे रंजक सफर. आणि प्रश्न मी असा विचारला होता की तमाशामध्ये बतावणीची सुरुवात कुणी केली. आपल्या काही श्रोत्यांनी फोन करून प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेलं आहे. तर दीपाली विचारे, दीपा पालकर, शुभलक्ष्मी मस्तकार आणि पंकज मोहोड यांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. जगन्नाथ केदारे आणि मंगेश म्हात्रे यांनी कार्यक्रम आवडत असल्याची पावती दिलेली आहे. तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आमचे क्रमांक आहेत 0225415 4134 आणि 0225415 4135.

मंडळी कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तमाशामध्ये बतावणीची सुरुवात कुणी केली, तर त्याचं उत्तर असं आहे की तमाशामधली बतावणीची सुरुवात भवानी तेली यांनी केली. आपल्या खूपशा श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यांच्यापैकी काहींची नावं आहेत मिलिंद टिपणीस आणि मंगला शेठ. त्याव्यतिरिक्त रूपा कुडचडकर, संतोष शिंदे, प्रकाश कुलकर्णी, गणेश आणि वंदना जोशी या सगळ्यांनी कार्यक्रम आवडल्याची पावती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि जाता जाता आपण पुन्हा दोन छान लावण्या ऐकूया.

0: सुरुवातीला
1: आकाशवाणी मुंबई अमित आबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन कुवेत कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
2: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमध्ये सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्यव्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोनार्क, बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यांना विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत 1ही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

किरण कामत यांनी गायलेला राग मधुवंती श्रोते हो आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ केली होती जयंत फडके यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.